सांगतो आम्ही भारतातील आम टू यू टू यू अँड यू अँड टू एव्हरीवन हियर कठीण अंको एक कोस्ट दिला ए प्रतिम मायनस दी होल स्क्वेअर इक्वल टू थ्री कॉलेज स्क्वेअर.